नमस्कार, हे विविध भारतीचे मुंबई केंद्र आहे, FM 102.8 MHz वर. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 4 आश्विन शके 1948 मध्ये 26 सितंबर सन 2026. सकाळचे 5:55:40 आहे. आमची आजची सभा आता सुरू होत आहे.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप। माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचं आवाहन। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल व्हॉल्ट प्रकारात घडवला इतिहास। आता सविस्तर बातम्या। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत काल राज्यभरात सर्वत्र लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। 12 दिवसांच्या घरगुती गणपतींचं पारंपरिक पद्धतीनं विसर्जन करण्यात आलं। कृत्रिम हौदात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकडे अनेक नागरिकांचा कल दिसून आला। मुंबई पुणे नाशिकसह सर्व शहरांमध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या। पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गणेश विसर्जन मिरवणुकीनं होत आहे। काल सकाळी महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींची मिरवणूक पारंपरिक थाटात पार पडली। सनईचे मंगलसूर, ढोलताशाचा गजर, फुलांनी सजवलेल्या पालख्या आणि बाप्पा मोरया जयघोषात मानाच्या पाचही गणपती मूर्तींचं विधिवत विसर्जन करण्यात आलं। भाऊ रंगारी आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीसह अनेक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन काल पार पडलं। ढोलताशांचा गजर, लेझिम फतके आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता। विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणेकरांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती। पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरूच आहे। मुंबईत गिरगाव चौपाटीसह विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आलं। विसर्जन मार्गांवर गणरायांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। ढोलताशांच्या गजरात फुलांची आणि गुलालाची उधळण करत विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या। विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। प्रमुख विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे गर्दीवर लक्ष ठेवण्यात आलं होतं। विसर्जन जीवरक्षक, रुग्णवाहिका आणि मोटार बोटी देखील तैनात ठेवण्यात आल्या होत्या। गिरगाव चौपाटी इथं गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली। भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना कुबुद्धीचं विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली। महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत विसर्जित होणाऱ्या श्री गणेश मूर्तींच्या संख्येइतकी झाडं लावण्याचा उपक्रम राबवण्यात येत असून गणेशोत्सवाला वृक्षसंवर्धनाची जोड देण्यात आली। नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन तसंच नाशिकच्या महापौर हिमगौरी अडके यांच्यासह लोकप्रतिनिधींनी नारळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ केला। नाशिक महानगरपालिकेकडे 35,000 अधिक मूर्तींचं दान करण्यात आलं। लातूरमध्ये यंदा पावसानं पाठ फिरवल्यानं नदी नाले आणि नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले असल्यानं महानगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती संकलन केंद्रांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या नंदुरबारच्या ऐतिहासिक दादाबाबा गणपतीच्या रथोत्सवातील हरिहर भेटीचा सोहळा देखील काल मोठ्या उत्साहात पार पडला। बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथं गणेश मंडळांनी यंदा डीजेऐवजी ढोलताशा, झांज, लेझिम आणि पारंपरिक वाद्यांचा वापर केला। या पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका अधिक उठावदार ठरल्या। रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, धुळे, जालना, नांदेड, रायगड, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप देण्यात आला। माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, तसंच कामगारांच्या विविध प्रश्नांवर येत्या महिनाभरात ते दीड महिन्यात बैठक घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिली। माथाडी नेते दिवंगत आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त वाशी इथल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। वडाळा येथील गृहप्रकल्पात 3,000 माथाडी कामगारांना हक्काची घरं दिली जातील आणि वाशी एपीएमसी मार्केट यार्डचा पुढील 50 वर्षांचा विचार करून जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात येईल अशा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. यावेळी माथाडी कामगारांना माथाडी भूषण आणि इतर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. समाज माध्यमांमध्ये अनेकदा असत्य आणि अर्धसत्य माहिती पसरवली जात असताना पत्रकारांनी सत्य जनतेपर्यंत पोहोचवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. पत्रकारांनी शासन आणि जनता यांच्यातील सेतू म्हणून काम करावं असंही राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्र भेटीवर आलेल्या छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील तसंच बिहारमधील पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळानं काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांनी जनजागृतीचं काम करावं असं आवाहन देखील राज्यपालांनी यावेळी केलं. मेक इन इंडिया उपक्रमाला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2014 या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रमाच्या 12 वर्षांच्या पूर्ततेनिमित्त समाधान व्यक्त केलं आहे. या उपक्रमामुळे भारतात अधिक उत्पादन, अधिक गुंतवणूक आणि अधिक निर्यात शक्य झाली असून हा बदल विविध क्षेत्रांमध्ये दिसून येत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयीची माहिती.
1: ज्यांना निधीची गरज आहे त्यांच्यापर्यंत निधी पोहोचवणं आणि ज्यांच्यात व्यवसाय उभारण्याची क्षमता आहे त्यांच्या स्वप्नांना बळ देणं याच उद्देशातून 2015 प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात करण्यात आली. देशातील व्यवसाय करणाऱ्या लाखो नागरिकांना अनेकदा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भांडवलाची गरज असते. आजपर्यंत या योजनेअंतर्गत 57 कोटींहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आली असून 40 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचं कर्ज वितरण झालं आहे. मुद्रा योजनेचा लाभ समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचला असून वितरित झालेल्या कर्जांपैकी 68% कर्ज महिलांना तर 51% कर्ज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना मिळाली आहेत. 2015 ते 2018 या कालावधीत मुद्रा योजनेमुळे 1,12,00,000 निव्वळ अतिरिक्त रोजगार निर्माण झाले. या योजनेअंतर्गत 2024 कर्जाची कमाल मर्यादा 10 लाख रुपयांवरून वाढवून 20 लाख रुपये करण्यात आली. यामुळे उद्योजकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अधिक भांडवल उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रधानमंत्री मुद्रा योजनेनं नोकरी शोधणारा होण्याबरोबरच नोकरी निर्माण करणारा

0: होण्याची आकांक्षा बळकट केली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पूजा दीक्षित, पुणे.
1: दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब होणार नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यातील 54 तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी पहिली दुष्काळ अधिसूचना काढण्याची तयारी शासनानं केली आहे अशी माहिती भरणे यांनी यावेळी दिली. जपानमधील नागोया इथं आशियाई क्रीडा स्पर्धेत काल भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकलं, तर लांब पल्ल्याचा धावपटू गुलवीर सिंग यानं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल वॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्यपदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी आपापल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह पदकतालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीमध्ये अनेक दिवसांच्या खंडानंतर काल पाऊस पडला. गडचिरोलीसह जिल्ह्याच्या विविध भागात देखील जोरदार पाऊस पडल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. भामरागड नजीकच्या नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं परिसरातील 63 गावांचा संपर्क तुटला आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा तर विदर्भात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यभरात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप. माथाडी कामगारांना संरक्षण देणारा माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीत संपू दिला जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. पत्रकारांनी शासन आणि समाज यांच्यात सेतूचं कार्य करावं, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं घवघवीत यश, बार्निका एलंगोवन हिने पोल वॉल्ट प्रकारात घडवला इतिहास. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ये विविध भारती का मुंबई केंद्र है. कार्यक्रम भूले बिसरे गीत का शेष भाग आप सुनिए.

0: और उसमें किस तरह से कहानियों को फिर से वापस स्थापित किया गया, इस बात को रेखांकित किया।
1: आज के मेहमान 30 सितंबर शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
2: जश्न विविध भारती की 70वीं सालगिरह का 3 अक्टूबर को विविध भारती पर आ रहा है कौन।
1: एक विलक्षण कथाकार जिनकी लेखनी में गहरी संवेदना है, विचार है, जीवन के अनुभव हैं, वो हैं जाने माने कहानीकार, उपन्यासकार और अनुवादक मनोज रूपड़ा।
0: मैंने एक लंबा लेख लिखा इन सब चीजों को, उसका पहल में वो लेख छपा था, कहानी की काया और फिल्म की छाया। उसमें मैंने एशियन फिल्मों पर लिखा और उसमें किस तरह से कहानियों को फिर से वापस स्थापित किया गया, इस बात को रेखांकित किया।
1: आज
3: ये विविध भारती के मुंबई केंद्र है, आप सुनेंगे मराठी समाचार।
4: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:25 झालेत, मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत।
5: आकाशवाणी, सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन। व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन। हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन। मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं। आता सविस्तर बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतच्या चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे। लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळकाढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले। आखाती देश लाल समुद्र आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे। हे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी, असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे। जहाज आणि खलाशी सुरक्षा मैत्री गटाच्या पहिल्या बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते। जहाज आणि खलाशांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी भारत आणि लायबेरिया यांनी एकत्रितरित्या एक नवीन उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमाची घोषणा जयशंकर यांनी या बैठकीत केली। नेपाळ, भारत आणि चीन यांच्या नेतृत्वात हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभी केली जावी, असं नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे। नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुराच्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हे आवाहन केलं। तिन्ही देशांनी उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती, तांत्रिक कौशल्य आणि इशारा देणारी यंत्रणा सामायिक करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला। जागतिक तापमान बदलाचा हिमालयातील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। केंद्र सरकारनं मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील अशांत क्षेत्रांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 अर्थात अफस्पाची मुदत 1 ऑक्टोबरपासून 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. मणिपूरमध्ये गृहमंत्रालयानं 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे भाग वगळता संपूर्ण राज्यात अफस्पाची मुदत वाढवली आहे, तर नागालँडमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये याची मुदत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. जलसुरक्षा ही नागरिक, सरकार आणि उद्योग यासारख्या सर्व संबंधित घटकांची सामायिक जबाबदारी असल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जलसप्ताहाच्या समारोप सत्रात बोलत होते. जलसुरक्षा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, असं पाटील म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम जलव्यवस्थापन अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परराष्ट्र धोरणाबाबत चर्चा केली. मात्र या दौऱ्यात दोन्ही देशांनी कुठलाही नवीन करार केला नाही. ही भेट सगळ्यांसाठी चांगली ठरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर या वर्षात ट्रम्प यांना आणखी 2 वेळा भेटणार असल्याचं जिनपिंग म्हणाले. तंत्रज्ञानाबाबत एकत्रितपणे काम करून ते मानवी नियंत्रणात असेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे, असं जिनपिंग म्हणाले. तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या AI संदर्भातल्या धोक्यांबाबत एकमेकांना सतर्क करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनं सादर केला. अमेरिकेनं इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवली, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध रद्द केले आणि लेबनॉनचाही समावेश असलेली युद्धबंदी पाळली, तर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबतची चर्चा 7 दिवसात पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकची यांनी न्यूयॉर्क इथं पत्रकारांना काल ही माहिती दिली. इराण युद्धाबाबत अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा करत आहेत, असं व्हाईट हाऊसनं सांगितलं आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त महाराष्ट्रासह सर्वत्र काल घरगुती तसंच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला होता. पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक थाटात पार पडल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकं आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. मुंबईतही गिरगाव चौपाटीवर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. राज्यात सर्वच ठिकाणी काल पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल दमदार कामगिरी केली. कमलजीत आणि सुरुची सिंग या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं, तर गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या सावन बरवालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये दिया चितळे आणि मानुष शाह या मिश्र दुहेरी जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. खेळाडूंच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: आपने ट्यून किया विविध भारती का मुंबई केंद्र FM 102.8 मेगाहर्ट्ज पर. आप हमारे कार्यक्रम न्यूज ऑन AIR ऐप पर भी सुन सकते हैं. अब सुनिए कार्यक्रम चित्रलोक.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. राज्यातल्या 358 तालुक्यांपैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये आज राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर केला आहे. यासंदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आला. राज्यातल्या दुष्काळाची ही टक्केवारी 75% जाते. मुंबई महसूल विभाग वगळता राज्यातल्या सर्वच विभागातल्या बहुतांश तालुक्यांचा यात समावेश आहे. 2 दिवसांपूर्वी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थितीचा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी यंदाचा दुष्काळ हा 1972 दुष्काळापेक्षा भीषण असल्याचं म्हटलं होतं. आज जाहीर झालेल्या शासन निर्णयातूनही त्याची दाहकता दिसून येते. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात 97% भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. 8 जिल्ह्यातील 76 पैकी 74 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. संभाजीनगरमधील 9 तालुके, बीड 11, लातूर 10, परभणी 9, जालना 8, धाराशिव 8, हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुके दुष्काळग्रस्त यादीत आहेत. नांदेडमधले 16 पैकी 14 तालुके दुष्काळाच्या यादीत आहेत. नांदेड जिल्ह्यातील केवळ मुदखेड आणि मुखेड या 2 तालुक्यांचा या यादीमध्ये समावेश नाही. मराठवाड्यातील तालुक्यांची यादी पाहता यंदाच्या दुष्काळाची भीषणता लक्षात येऊ शकते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच कृषीपंपाच्या वीजबिलातही सवलत दिली जाणार आहे. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषीपंपांचं वीजबिल आधीच माफ आहे. आता त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या कृषीपंपांनाही वीजबिल

0: सवलत दिली जाणार आहे. दुष्काळग्रस्त किंवा टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रोजगार हमी योजनेच्या नियमांमध्ये शिथिलता आणून अधिकाधिक कामं सुरू करण्यात येणार आहेत. पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना शेतमजुरांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्रे आणि GPS आधारित माहिती संकलित करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील पुढील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचाही समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या बारुळ फाटा सोनखेड इथं सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या,
1: सकाळपासून दोन ठिकाणी मी नांदेड जिल्ह्यातल्या पीक पाण्याची पाहणी केली. प्रत्यक्ष भेटल्यानंतर खरी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं कळलेलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, या सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्या प्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
0: सुनेत्रा पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी नुकसानाबाबत चर्चा केली. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव बोंडारकर, आमदार विक्रम काळे, लोह्याचे नगराध्यक्ष शरद पवार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. हवामान. विदर्भात अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघानं इराणच्या संघाला पराभूत करत सुवर्णपदक पटकावलं. इराणच्या संघावर भारतीय महिला संघानं 37-34 अशी मात करत या स्पर्धेतलं तिसरं सुवर्णपदक देशासाठी जिंकलं. महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धा प्रकारात भारताच्या तिलोत्तमा सेन, विदर्सा विनोद आणि आशी चौकशी या त्रयीनं आज रौप्य पदक पटकावलं. भारतीय संघानं 1763 गुणांची नोंद करत हे यश संपादित केलं. भारतीय खेळाडूंच्या आजच्या या कामगिरीनंतर भारताच्या खात्यात 3 सुवर्णपदकांसह एकूण 27 पदकं झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संबोधित करणार आहेत. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10. नमस्कार.
2: जब हम मिले तो सज गया समा, प्यासे दिल की जमी को मिला आसमां. अगला कमेंट है कि आज की सुंदर इबारत प्रेम की उस कहानी को सुर देती है जिसमें मिलन की खुशी, बिछड़ने की कसक और साथ बिताए पलों की सुहानी यादें एक साथ धड़कती हैं. उसमें कहीं भरोसे की मिठास है, कहीं जुदाई का डर, तो कहीं फिर लौट आने की उम्मीद. अगला एक साथी ने अलग मैसेज लिखा है कि दो दिलों की दास्ता है इस कहानी में, मिलने की खुशी है, बिछड़ने का गम है और वो हमेशा साथ रहे. आज के गीत आने की आशा और बिछड़ने के दर्द से भरे हैं और अपने प्रियतम को पास रोक लेने की कोशिश करते नजर आते हैं. आज की इबारत में मिलन की खुशी भी है और जुदाई का गम भी. तड़प ये दिन रात की, कसक ये बिन बात की, और जब मिले तब देखते ही तुझे मेरे दिल ने कहा, जिंदगी भर तुझे देखता ही रहूं. अच्छा तो हम चलते हैं, चले जाना जरा ठहरो. मोहब्बत में कभी मंजिल मिलती है तो कभी जुदाई का डर सताता है, उसके बिना बहारों की खुशी भी अधूरी लगती है और दिल चाहता है कि वो कुछ पल और ठहर जाए। चाहत और भरोसे के सहारे प्यार के तूफानों को पार करते हुए मन कभी साहिल की तलाश करता है। आना जाना और बिछड़ना जीवन का हिस्सा है।

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणे। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतले चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक आहे। लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळ काढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले। डॉ एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्यांविषयी।
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले। ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं। 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला। 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले। यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली।
0: महाराष्ट्र दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांपैकी 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली। राज्यातले सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले असून त्यांच्याकरता राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत। जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत स्थगिती आदी उपाययोजनांसहित कृषी पंपांच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे। दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत। गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा देशात ठिकठिकाणी पार पडला। मुंबईतल्या विसर्जन मिरवणुकीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला। अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं। गिरगाव चौपाटीवर पूजा आणि आरती झाल्यानंतर हजारो गणेश भक्तांच्या साक्षीने पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात आज सकाळी 11 सुमाराला भक्तांनी स्थानिक मासेमार बांधवांच्या मदतीने लालबागच्या राजाला निरोप दिला। चिंचपोकळीच्या चिंतामणी सकाळी 10 सुमाराला तर लालबागच्या बाल गणेश मंडळाच्या गणरायाचं 11 आसपास विसर्जन झालं। बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली। विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक स्थळं आणि 383 कृत्रिम तलावांवर कडक बंदोबस्त ठेवला होता। तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते। विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला।
0: दरम्यान पुण्यातली विसर्जन मिरवणूक गणेशभक्तांच्या उत्साहात अजूनही सुरू आहे. मध्य प्रदेशातल्या मंडला जिल्ह्यात आज पहाटे विजेची तार अंगावर पडल्यानं विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू झाला तर इतर 3 जखमी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्णपदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम

0: मुस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं. पुरुष कबड्डीत आज सुवर्ण पदकासाठी भारतीय संघाचा सामना इराण बरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत PV सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीत धावेल. पारुल चौधरी आणि तिची सहकारी पूजा महिलांच्या 1500 मीटर प्रकारात अंतिम फेरीत सहभागी होतील.
1: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी केलंय. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी, याकरता प्रयोगशाळांचं जाळं, आपत्कालीन समन्वय, कुशल आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा साठा तसंच वैद्यकीय उपचार क्षमता आदी क्षेत्रांचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. छत्तीसगड इथं गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आलाय. इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. ओदिशामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणासाठी अनेक जिल्ह्यांमधल्या शाळा बंद ठेवल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये येलो अलर्ट जारी केला असून 6 जिल्ह्यांमध्ये ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 2 दिवसात हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यानं राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इराणमधल्या मरकाझी प्रांतात आज बस उलटून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाले. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर। शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर। पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन। राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप। मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी। राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांत आधारे हा शासनादेश आज जाहीर झाला। यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, 7.5 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषी पंपांना चालू वीज बिलात सूट, टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपांची वीज खंडित न करणं, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता, आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर, शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा, जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे। दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथं दिली। पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात बारुळ फाटा आणि धावरी फाटा इथं प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली।
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच

0: सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांनी सरकारने सगळ्याची अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे।
1: या तालुक्यांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू होणार असून सर्वेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेटद्वारे पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे। दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारने जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदतीची अपेक्षा होती, पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली। तर राज्यातल्या शेतकऱ्यांना GR नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्याविषयी।
2: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले। ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं। 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला। 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले। यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली।
1: लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। चालू वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा ठिकठिकाणी पार पडला। मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत लाडक्या बाप्पाला निरोप दिला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली। अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं। आज सकाळी 11:00 भक्तांनी लालबागच्या राजाला निरोप दिला। चिंच पोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10:00 तर लालबागच्या बालगणेश मंडळाच्या गणरायाचं 11:00 विसर्जन झालं। बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली। विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम जलाशयांवर बंदोबस्त ठेवला होता, तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते। विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11:00 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील। हा मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल। जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
2: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली। अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला। संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली। या स्पर्धेतलं भारताचं हे 3रं सुवर्ण पदक ठरलं आहे। नेमबाजीत महिलांच्या 50

0: मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉश मध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं.
1: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार, मी श्रद्धा वझे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यातल्या सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर झाला आहे। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। शासन आदेशानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं जाहीर केल्या आहेत। दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। तर राज्यातल्या शेतकऱ्यांना जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील। हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल। जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्णपदकं मिळवली। नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं। मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकलं। बँक कर्मचारी संघटनांनी येत्या सोमवारपासून संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय ग्रामीण बँका उद्या रविवार असूनही कार्यरत राहतील असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: बाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यास विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
2: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या पूर्ण निर्णय घेतलेला आहे.
1: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
3: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारनी सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
1: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
0: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 58% कमी, बीड आणि हिंगोलीत 49% कमी, जालन्यात 47% कमी तर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यात 45% कमी पावसाची नोंद झाली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 36% आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस पडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस बंद पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहतील. एटीएम व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क

0: तीन दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य आहे. कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांनी क्यूआर कोड दाखवल्यानंतर त्यांनाही नोंदणीपासून महिनाभराच्या कालावधीत ही पावती राखून सवलतीचा लाभ घेता येईल. आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्ड नोंदणी करता येईल. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन बीएलओ आवश्यक दस्तावेज संकलित करतील असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहणे आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातल्या कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आज सकाळपर्यंत अनेक महत्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. 36,000 अधिक गणपतींचं या काळात विसर्जन झालं. पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूक 30 पेक्षा जास्त तासांनी संपली. गणेश विसर्जन करताना बुडालेल्या परभणी जिल्ह्यातल्या दोघांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. पालम तालुक्यातले हे दोघं धानोरा काळे इथं बुडाले होते. नाशिकमध्ये विल्होळी शिवारात गणरायाचं विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अल्लापल्ली भामरागड मार्गावरचा पर्लकोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह जिल्ह्यातल्या 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनानं काल दुपारपासून बचाव मोहीम राबवत सुमारे 225 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह 11 सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत केलेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस परवा राज्यभर आंदोलन करणार आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा

एकदा राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर, 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त, शेतकरी शेतमजूर विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार, सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक, राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार, नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जी, विविध भारती का मुंबई केंद्र है, FM 102.8 और न्यूज़ ऑन AIR ऐप पर रात्रि के 8:05 होना चाहते हैं। कुछ ही पलों में होगा मराठी में समाचार, जिसे हम मुंबई केंद्र से रिले करेंगे। कृपया समाचारों की प्रतीक्षा करें।
1: मुंबई श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार। राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार। नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक। राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला। राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊ।

0: आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला एक तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
2: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
1: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
3: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांनी सरकारनी सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
1: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची गरज असून त्याआधारे भारताला आर्थिक वाढीचा 10% दर गाठणं शक्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. IIT मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेनं बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस संप पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहणार आहेत. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात

0: यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 जण ठार झाले. राज्यातल्या 63 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सरासरीच्या 19 पट पाऊस झाला असून काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका आहे. उत्तराखंड जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा रेड आणि येलो अलर्ट दिल्यानं आज आणि उद्या 4 धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेत दिल्ली सरकारनं पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि फुट ओव्हर ब्रिजजवळ पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं मुंबईजवळचं जवाहरलाल नेहरू, कांडला इथलं दीनदयाळ, पारादीप आणि मुंद्रा ही 4 बंदरं मेगा पोर्ट्स म्हणून अधिसूचित केली आहेत. सध्या भारतात 12 मोठी बंदरं आणि 200 पेक्षा जास्त छोटी बंदरं आहेत. चीन आणि अमेरिकेनं साधारण 30 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील परस्परांवरचं आयात शुल्क कमी करण्याच्या आश्वासनावर एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. व्यापार युद्धांतर्गत च्या स्थितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यालाही डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या 3 दिवसीय शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली गेली. यासोबतच दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित निवडक मुद्द्यांवरही व्यापार मंडळाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहण्याची तयारी दर्शवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही ट्रम्प सामुद्रधुनी असं दर्शवणारा एक नकाशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी जल वाहतूक जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं मांडलेला 7 दिवसांचा आराखडा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा नकाशा जाहीर केला. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य, 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मैटिनी शो
1: इस गीत के साथ ही आज का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है। हे विविध भारती चे मुंबई केंद्र है FM 102.8 और न्यूज ऑन AIR मोबाइल ऐप वर रात्रीचे 11 वाजून झाली आहेत। आमची आजची सभा आता समाप्त होत आहे। पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी। शुभरात्री। जय हिंद।